श्रोत्याना माझा विनम्र नमस्कार। आज आठवड्याचा प्रथम दिवस आहे। सोमवारच्या सुरेल सकाळी आपलं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन। रसिको हो, आज सोमवार असून ऑगस्ट महिन्याची 31 तारीख म्हणजे या आठवड्याचा शेवटचा सोमवार। नव्या आठवड्याची, नव्या आशांची आणि नव्या उत्साहाची सुरुवात करणारा आजचा सोमवार। आज वातावरण गुदमरलेलं, दमट आणि ढगाळ वाटत असलं तरी या दमट वातावरणाला विसरून सुरांच्या या प्रसन्न दुनियेत प्रवेश करूया। तुमची साथ संगीताची सुंदर मैफल आजचा दिवस खास करून जाईल अशी अपेक्षा आहे। तर नेहमीप्रमाणे एका नमन गाण्याने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही करीत आहोत।

0: संगीत प्रेमी श्रोत्यानो या प्रभात वेली और एम फ्री रेडियो मनोरंजन वरुण स्टे ट्यून स्टे कनेक्टेड आमच्या गीतांसह रसिक हो ढगांनी आकाश व्यापलंय हवेत थोडासा उकार आहे पण आपल्या संगीताच्या मैफिलीत मात्र आनंदाची बरसात सुरू झालेली आहे. तर चला कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून ऐकूया श्रेष्ठ कवी सौमित्र यांची ही रचना गारवा इन द मेलोडियस वॉइस ऑफ
1: ऊन. जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाखत तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो. पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो.

0: चारवा देण्यासाठी संगीतप्रेमी श्रोत्यांनो या प्रभातवेळी एक सुंदर गीत पुरेसे असतं.
1: पहिला पाऊस, पहिली आठवण, पहिलं घरट, पहिलं अंगण, पहिली माती, पहिला गंध, पहिल्या मनात पहिलाच बंध, पहिलं आभाळ, पहिलं रान, पहिल्या झोळीत पहिलंच पान, पहिले तळहात, पहिलं प्रेम, पहिल्या सरीचा पहिलाच थेंब, पहिलाच पाऊस, पहिलीच आठवण, पहिल्या घरट्याचं पहिलंच अंगण.

0: चिमधुन आभाळ भरून आणि हरवली मन. चला या बाहेरच्या वातावरणाची पर्वा न करता मनाचे वातावरण प्रसन्न ठेवूया, कारण सुंदर विचार असतील तर प्रत्येक दिवस सुंदर होतो. रंपाट चित्रपटातून घेतलेले हे गीत चला ऐकूया या क्षणी.
1: इंजिनियर बनायला पाहिजे.
0: बिला शिंदे, हर्षवर्धन बाबरे व समूहाच्या
1: वसा. ऐका लागत नाही, त्याला लागते फक्त नशीब.
2: मारुती राया हिरवीन बनल्यानंतर ना लई चिंगट पैका मिळतो बघ. मुंबईच्या भाषेत म्हणजे रंपाट फास्ट.

0: झोपेत
1: या चित्रपट गाण्यानंतर रसिकहो सादर करीत आहोत डोळ्यात जागलेले हे स्वप्न सत्य आहे. चला या पुढील गाण्याचा लाभ घेऊ सरचंद्रिका साधना सरगम यांच्या सुरील आवाजात.

Ciao, megahertz, mancano de chance sa sahani, atiano de chance, don megahertz, urla, ha emisi cha radio manurangera he, aponekata hata jasombar, 31 August cha. सकाल 20 कार्यक्रम तुम्ही जिथून आपला कार्यक्रम ऐकत आहात या कार्यक्रमात तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. वळूया पुढच्या गीताकडे. तेव्हा संगीत प्रेमी श्रोत्यांनो, चला ऐकूया रुबिक्स क्यूब या गीत संग्रहातून घेतलेले हे गाणं. जरा जरा मी झुरते, जराशी चोरते, माझी मीना राहिले हे प्रिया, इन द व्हॉइसेस ऑफ नीतीमोहन आणि विशाल.

संगीत प्रेमी श्रोतियानो, दैट वाज द टाइटल ट्रैक टेकन फ्रॉम द एल्बम माझ्या मना इन द वन एंड ओनली वॉइस ऑफ सुप्रसिद्ध गायिका बिला शिंदे. आजच्या या प्रभातवेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत रुजू झालेले आहेत. कुणाच्या चेहऱ्यावर मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आनंद, या छोट्याशा दोस्तीच्या मैत्रीसाठी, त्यांच्या निरागस हास्यासाठी आणि शिक्षणाची नवी उमेद या शैक्षणिक प्रवासासाठी सर्व विद्यार्थ्यांना MBCतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचे जगणं ज्ञानाने, मैत्रीने आणि आनंदाने असाच फुलत राहो अशी आमची शुभकामना आहे. तर पुढील गीत यांना समर्पित करण्यात येत आहे.

संगीत प्रेमी श्रोत्यानो ही मैफल आहे मनाची सुरांची आणि तुमच्या प्रिय रसिक साथीची याच मधुर भावनेने चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. यापुढे

श्रुति रसिक हो आता पुढचे गीत घेऊन येत आहे सुरांचा आणखी एक सुंदर रंग छेरल्या तारा छेरल्या भावना मनापासून ऐकूया हे भाव मधुर गीत इन द वॉइसेस ऑफ हरिहरन महाल

तिर सिखो या मधुर गीतातील शब्द आणि सूर दोन्ही मनाला स्पर्श करून गेले म्हणूनच काही गाणी मनापासून अनुभवायची असतात. तर चला या क्षणी ऐकूया सलील कुलकर्णी विनोद राठोड यांच्या आवाजातलं आईला रे चित्रपटातून घेतलेले हे गाणं. आम्ही तुमच्या सारखी चार चौघी नहो

सकाल बीच कार्यक्रम भेट मे संगीत प्रेमी श्रोत्यानो पाटील भीर सुनाली सुनावने यांनी आपल्या मधुर आवाजात व्यक्त केलेले निशान हे अप्रतिम मधुर गीत

संगीत प्रेमी श्रोत्यांनो मनाला प्रसन्न करणारे हे मधुर सूर आणि त्याला साथ देणारे हे सुमधुर वातावरण खरंच सकाळ सुरेल झाली आहे. पुढील गाण्याने या कार्यक्रमाची सांगता आम्ही करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. जांभूळ पिकल्या झाडाखाली ऋषिकेश कामेरकर, पल्लवी केळकर व साथी कलाकारांच्या आवाजातल्या ह्याच गाण्यासवी सादर करण्यात आलेला आजचा आपला कार्यक्रम इथेच संपत आहे. उद्या याच कार्यक्रमात आमची भेट होईलच. तोपर्यंत